0: ಜನಪದ ಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇದುವರೆಗೆ ಲಿಂಗಸೂರು ತಾಲೂಕಿನ ಗುರುಗುಂಟ ಗ್ರಾಮದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹಂಬಮ್ಮ ಹಾಗೂ ಸಂಗಡಿಗರಿಂದ ಸಂಪ್ರದಾಯದ ಪದಗಳನ್ನು ಕೇಳಿದಿರಿ. ಆಕಾಶವಾಣಿ ರಾಯಚೂರು ಎಫ್ಎಂ ಕೇಂದ್ರ, ಸಮಯ 6:55. ಸಂಸ್ಕೃತ ವಾರ್ತೆ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ.
1: ಇಎಂ ಆಕಾಶವಾಣಿ ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾ ಶ್ರೂಯಂತಾಂ ಪ್ರವಾಚಿಕಾ ನಿಧಿ ಝಾ. अथ वार्ताः. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अद्य ओडिशा पश्चिम बंगयोः प्रवासे भविष्यति. ओडिशायाः मयूरभंज मंडले राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू वर्यायाः अष्टषष्टीतमे जन्मदिवसोत्सवे प्रधानमंत्री तया सह पहाड़पुर ग्रामे सम्मिलितो भविष्यति. तदनन्तरं तौ नेतारौ ओडिशा राज्ये मोहन चरण माझी प्रशासनस्य वर्षद्वयस्य कार्यकालपूर्त्यवसरे एकां विशाल जनसभां संबोधयिष्यतः, यत्र हि 47,000 कोटितोप्यधिकरूप्यकाणां विकासात्मक परियोजनानां शुभारम्भो भविष्यति. पश्चिमबंगे प्रधानमंत्री पश्चिमबंग दिवसावसरे भागं ग्रहीष्यति, यत्र हि अनेकासां प्रणालीनां शिलान्यासम् उद्घाटनं च विधास्यति. अस्मिन्नेव अवसरे प्रधानमंत्री पीएम कृषि सम्मान निधिं प्रसारयिष्यति, येन देशस्य 9.44 कोटि कृषकेभ्यः 80+8,18,000 कोटि रूप्यकाणि साक्षात् तेषां वित्तकोशेषु स्थानान्तरितानि भविष्यन्ति. एनटीए इति राष्ट्रीय परीक्षा संघटनेन प्रख्यापितं यत् श्वः आयोज्यमानायाः नीट यूजी 20-26 पुनः परीक्षायाः निष्पक्षं पारदर्शं च संचालनाय वयं पूर्णरूपेण सज्जाः. परीक्षेयं भारतस्य 150+500 नगरेषु विदेशस्य च 14 नगरेषु आयोज्यन्ते. इत्यन्तराले एनटीए संस्था परीक्षार्थीनां साहाय्यार्थम् एकाम् आधिकारिक व्हाट्सएप वाहिनीमपि निरमात्. संघटनेन स्पष्टीकृतं यत् सर्वे आधिकारिकाः सन्देशाः केवलं तस्य प्रमाणीकृत संख्यातः एव प्रेषयिष्यन्ते. सा संख्या वर्तते 9178279802877 इति. विदेशमंत्री डॉक्टर एस जयशंकर प्रत्यपादीत यत् अशांत जगति भारतेन स्वकीय राष्ट्रहितस्य रणनीतिक स्वायत्ततायाः अथ बहुध्रुवीयतायाः रक्षणं कुर्वता सहैव विभिन्न भौगोलिक क्षेत्रैः सह स्वसंबंधाः इतोपि सुदृढाः करणीयाः. नवदिल्ल्यां भारत अमेरिका मञ्चस्य गोष्ठ्याः सत्रं संबोधयन् डॉक्टर जयशंकरः अवोचत् यत् अनेक जटिलतासु सत्सु अपि भारतामेरिका देशयोर् सहभागित्वं विभिन्नेषु क्षेत्रेषु अविरतं वर्धमानम् अस्ति. तेन सविशेषं प्रकटीकृतं यत् यथा यथा भारतस्य वैश्विक उत्कर्षो भविष्यति तथा तथा तस्य राष्ट्रीय हितानि अपि विशालानि विविधानि च भविष्यन्ति. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यः नवदिल्ल्याम् आयोजितस्य एकस्य कार्यक्रमस्य अंतर्गतं प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनायां 47,000+200 कोटि रूप्यकाणां प्रोत्साहन राशिं वितरितवान्. एकस्मिन् महत्वपूर्णे निर्णये सर्वोच्च न्यायालयः उदघोषयत् यत् निर्धारिते पदपथि चलनस्य अधिकारः नागरिकस्य मौलिकाधिकारो वर्तते. न्यायमूर्ति पीएस नरसिम्हा अथ न्यायमूर्ति एएस चंद्रूरकर इत्यनयोः प्रतिपादितं यत् निर्धारित पदपति चलनस्य नागरिकस्य अयं मौलिको अधिकारः प्राथमिकः अस्ति, सहैव यन्त्रीकृत वाहनानां गमनागमनस्य अपेक्षया अस्य प्राथमिकता भविष्यति. फीफा विश्व कप प्रतियोगितायां मैक्सिको दलेन दक्षिण कोरिया दलम् 1-0 अंकांतरालेन पराजितम्. क्रिकेट क्रीडायां भारत अफगानिस्तान योर्मध्ये तृतीया अंतिमा च एक दिवसीय स्पर्धा अद्य अपराह्णे चेन्नई नगरस्य एमए चितंबरम क्रीडांगणे भविष्यति. अवधेयं यत् एषः द्वन्द्वः अपराह्णे 1:30 समारप्स्यते. इति वार्ताः.
0: ಆಕಾಶವಾಣಿ ರಾಯಚೂರು ಎಫ್ಎಂ ಕೇಂದ್ರ, ಸಮಯ 7 ಗಂಟೆ. ಕೇಳುಗರೆ, ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ ಈ ದಿನ ಪ್ರಸಾರವಾಗುವ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಹೀಗಿವೆ. ಈ ಬೆಳಿಗ್ಗೆ 8:30 ರಾಯಚೂರು ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳು ಕುರಿತು ರಾಯಚೂರಿನ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದ ಶಾಸಕರಾದ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಬಸನಗೌಡ ದದ್ದಲ್ ಅವರೊಂದಿಗೆ ಮಾತುಕತೆ ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ. ನಡೆಸಿಕೊಡುತ್ತಾರೆ ವೆಂಕಟೇಶ್ ಬೇವಿನ ಬೆಂಚಿ. ಇನ್ನುಳಿದಂತೆ 7:45 ಹಾಗೂ 9:30 ಕನ್ನಡ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ 12:05 ವನಿತಾ ವಿಹಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಯೋಗದ ಮಹತ್ವ ಕುರಿತು ಡಾಕ್ಟರ್ ಪೂಜಾ, ಪ್ರಕೃತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಹಾಗೂ ಯೋಗ ವೈದ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು, ಜಿಲ್ಲಾ ಸಾರ್ವಜನಿಕ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಆಯುಷ್ ಇಲಾಖೆ, ಪಂಚಕರ್ಮ ಇವರೊಂದಿಗೆ ಸಂದರ್ಶನ ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ. ಸಂದರ್ಶಕರು ರಮಾ ಕುಲಕರ್ಣಿ, ನಿರ್ವಹಣೆ ವೆಂಕಟೇಶ್ ಬೇವಿನ ಬೆಂಚಿ. ಇದು ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ರಾಯಚೂರು ಆಕಾಶವಾಣಿ ಕೇಂದ್ರದ ಕೊಡುಗೆ. ಸಂಜೆ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ 5:00 ಅಂತ್ಯಾಕ್ಷರಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳೊಂದಿಗೆ ನೇರ ಫೋನ್ ಇನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. 5:30 ಯುವವಾಣಿಯಲ್ಲಿ ಕರೆಂಟ್ ಅಫೇರ್ಸ್, ಪ್ರಚಲಿತ ವಿದ್ಯಮಾನಗಳು, ಪ್ರಸ್ತುತಿ ವೆಂಕಟೇಶ್ ಹುಗಾರ್. 6:15 ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಗೋಧುಳಿ. ದೇವದುರ್ಗದ ಬಸವೇಶ್ವರ ಅನುದಾನಿತ ಹಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲಾ ಮಕ್ಕಳಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವೈವಿಧ್ಯ, ಪ್ರಸ್ತುತಿ ರಮಾ ಕುಲಕರ್ಣಿ. ಕೇಳುಗರೆ, ಇವು ಈ ದಿನ ಪ್ರಸಾರವಾಗುವ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು. ಆಕಾಶವಾಣಿ ರಾಯಚೂರು ಎಫ್ಎಂ ಕೇಂದ್ರ. ವಾಣಿಜ್ಯ ಪ್ರಕಟಣೆಗಳ ನಂತರ 7:05 ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ ಧಾರವಾಡ ಕೇಂದ್ರದಿಂದ.

0: ಚಿತ್ರಗೀತೆ ಕೇಳಿದಿರಿ. ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ರಾಯಚೂರು ಎಫ್ ಎಂ ಕೇಂದ್ರ. ಸಮಯ 8:10 ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ NDA ಸರ್ಕಾರ 12 ವರ್ಷ ಪೂರೈಸಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಧ್ವನಿ ಮುದ್ರಣ ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ. ಕೇಳಿ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ.
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಹೇ 12 ಸಾಲ ವಿಶ್ವಾಸ ಕೆ ವಿಕಾಸ ಕೆ ಜನ ಕಲ್ಯಾಣ ಕೆ ವಿಶೇಷ ಶೃಂಖಲಾ ಕೆ ಅಂತರ್ಗತ ಆಜ್ ಸುನಿಯೆ ಸಶಕ್ತೀಕರಣ ಸೆ ಸಮೃದ್ಧಿ ಕಿ ಓರ್ ಬಢತೆ ಭಾರತ ಪರ ಪರಿಚರ್ಚಾ. ಇಸ್ಮೇ ಭಾಗ ಲೇ ರಹೇ ಹೈ ವರಿಷ್ಠ ಪತ್ರಕಾರ ನೀಲು ರಂಜನ್ ಔರ್ ಸರ್ಜನಾ ಶರ್ಮಾ. ಪರಿಚರ್ಚಾ ಕಾ ಸಂಚಾಲನ ಕರ್ ರಹೀ ಹೈ ಸೋನು ಸೂದ್.
2: 12 ವರ್ಷೋ ಕೆ ಕಾರ್ಯಕಾಲ ಮೇ ವರ್ತಮಾನ ಸರ್ಕಾರ ಮೇ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಕೆ ನೇತೃತ್ವ ಮೇ ಸಭಿ ಕೋ ಭಾಗಿದಾರ ಬನಾಕರ್ ರಾಷ್ಟ್ರ ವಿಕಾಸ ಕಾ ಜೋ ಮೂಲ ಮಂತ್ರ ಹೈ ಸಬ್ಕಾ ಸಾಥ್ ಸಬ್ಕಾ ವಿಕಾಸ ಸಬ್ಕಾ ಪ್ರಯಾಸ ಸಬ್ಕಾ ವಿಶ್ವಾಸ ಉಸ್ಕೆ ತಹತ್ ಉನ್ಹೊನೆ ಜೋ ಏಕ್ ಲಕ್ಷ್ಯ ರಖಾ ಹೈ 2047 ತಕ್ ಏಕ್ ವಿಕಸಿತ ರಾಷ್ಟ್ರ ಬನಾನೆ ಕಾ ಭಾರತ ಕೋ ಉಸ್ಮೇ ಉನ್ಹೊನೆ ಚಾರ್ ಜೋ ಸ್ತಂಭ ಹೈ ಉನ್ಕಿ ಪಹಚಾನ್ ಕಿ ಹೈ ಜಿಸೆ ಗ್ಯಾನ್ ಭಿ ಕಹಾ ಜಾತಾ ಹೈ ಗರೀಬ್ ಯುವಾ ಔರ್ ಅನ್ನದಾತಾ ಯಾನಿ ಕಿ ಹಮಾರೆ ಕಿಸಾನ್ ಔರ್ ನಾರಿಯಾ ತೋ ಇನ್ ಚಾರೋ ಜೋ ವರ್ಗ ಹೈ ಉನ್ಕೆ ಸಶಕ್ತೀಕರಣ ಪರ್ ಸರ್ಕಾರ ನೇ ಲಗಾತಾರ ಬಲ್ ದಿಯಾ ಹೈ. ಅಗರ್ ಹಮ್ ಹರ್ ಬಜೆಟ್ ಮೇ ದೇಖೇ ಜೋ ಭಿ ಪ್ರಮುಖ ಸಂಬೋಧನ ಹೋತಾ ಹೈ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಜಿ ಕಾ ಉಸ್ಮೇ ಇನ್ ವರ್ಗೋ ಕೋ ಸಶಕ್ತ ಕರ್ನೆ ಕಿ ಬಾತ್ ಕಿ ಜಾತಿ ಹೈ ಔರ್ ಆಜ್ ಹಮಾರೆ ಸಾಥ್ ಸೀನಿಯರ್ ಜರ್ನಲಿಸ್ಟ್ ಸರ್ಜನಾ ಶರ್ಮಾ ಜಿ ಔರ್ ನೀಲೂ ರಂಜನ್ ಜಿ ಜುಡೇ ಹೈ. ಇನ್ಸೆ ಹಮ್ ಸಮಜ್ನಾ ಚಾಹೆಂಗೆ ಕಿ ಇನ್ 12 ವರ್ಷೋ ಮೇ ಜೋ ಯೇ ಚಾರ್ ವರ್ಗ ಹೈ ಇನ್ಕೋ ಸಶಕ್ತ ಕರ್ಕೆ ಕೈಸೆ ಜೋ ದೇಶ ಕೋ ಸಮೃದ್ಧ ಕರ್ನೆ ಕಾ ಸಪ್ನಾ ಹೈ ಉಸ್ಕೋ ಸಾಕಾರ ಕರ್ನೆ ಕಿ ತರಫ್ ಹಮ್ ಬಢೆ ಹೈ. ಸೋ ಆಪ್ ದೋನೋ ಕಾ ಹಿ ಬಹುತ್ ಬಹುತ್ ಸ್ವಾಗತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ.
3: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋನಿ ಜಿ, ಆಪ್ಕಾ ಭಿ ಬಹುತ್ ಬಹುತ್ ಧನ್ಯವಾದ.
4: ಬಹುತ್ ಬಹುತ್ ಧನ್ಯವಾದ
2: ಸರ್ಜನಾ ಜಿ. ಸಬ್ಸೆ ಪಹಲೆ ಆಪ್ಸೆ ಶುರು ಕರ್ತೆ ಹೈ, ಲೇಡೀಸ್ ಫಸ್ಟ್ ಕಹಾ ಜಾತಾ ಹೈ. ಸೋ ಆಪ್ಸೆ ಮೇ ಮಹಿಳಾಓ ಕಿ ಹಿ ಬಾತ್ ಕರ್ನಾ ಚಾಹೂಂಗಿ. ಜಿಸ್ ತರಹ ಕಾ ವಿಕಾಸ ಮಹಿಳಾಓ ಕಾ ಹುವಾ ಹೈ ಔರ್ ಜೋ ಸರ್ಕಾರ ಕಾ ಮೂಲ ಮಂತ್ರ ರಹಾ ಹೈ ಕಿ ವಿಮೆನ್ಸ್ ಡಿವೆಲಪ್ಮೆಂಟ್ ಸೆ ಆಗೇ ಬಢಕರ್ ಹಮೇ ವಿಮೆನ್ಸ್ ಲೆಡ್ ಡಿವೆಲಪ್ಮೆಂಟ್ ಯಾನಿ ಮಹಿಳಾಓ ಕೆ ನೇತೃತ್ವ ಮೇ ವಿಕಾಸ ಜೋ ಹೈ ಉಸ್ಕಿ ಓರ್ ಬಢ್ನಾ ಹೈ. ಹಮೇ ಬತಾಯೇ ಕಿ ಇನ್ 12 ವರ್ಷೋ ಮೇ ಕೌನ್ ಸೇ ಐಸೆ ಪರಿವರ್ತನಕಾರಿ ರಿಫಾರ್ಮ್ಸ್ ಹೈ ಜೋ ಮಹಿಳಾಓ ಕೆ ಲಿಯೆ ಲಾಯೇ ಗಯೇ ಹೈ ಜಿನ್ಕೋ ಆಪ್ ಸಬ್ಸೆ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಮಾನ್ತಿ ಹೈ.
3: ಸೋನು ಜಿ ದೇಖಿಯೆ, ಮಹಿಳಾ ಜೋ ಹೈ ವೋ ಕೋಯಿ ಭಿ ಪರಿವಾರ ಹೈ, ಪರಿವಾರ ಕಿ ಧುರಿ ಮಹಿಳಾ ಹೈ ಔರ್ ಜೋ ಏಕ್ ಅಚ್ಛಾ ಪರಿವಾರ ಹೈ ವೋ ಏಕ್ ಅಚ್ಛೆ ಸಮಾಜ ಕಾ ಔರ್ ಏಕ್ ಅಚ್ಛಾ ಸಮಾಜ ಅಚ್ಛೆ ರಾಷ್ಟ್ರ ಕಾ ನಿರ್ಮಾಣ ಕರ್ತಾ ಹೈ. ಅಗರ್ ಮಹಿಳಾ ಸಶಕ್ತ ಹೈ, ಅಗರ್ ಮಹಿಳಾ ಸಮೃದ್ಧ, ಸಮೃದ್ಧ ಮೇರಾ ಮತ್ಲಬ್ ಖಾಲಿ ಪೈಸೆ ಸೇ ನಹೀ ಔರ್ ಭಿ ಬಹುತ್ ಸಾರಿ ಚೀಜೆ ಹೋತಿ ಹೈ ಜಿಸ್ಕೋ ಸಮಾವೇಶಿ ವಿಕಾಸ ಕಹತೆ ಹೈ. ಅಗರ್ ಮಹಿಳಾ ಉಸ್ ತರಹ ಕಿ ಹೈ ತೋ ವೋ ಪೂರೆ ಅಪ್ನೆ ಪರಿವಾರ ಕೋ ಬಢಿಯಾ ಕರೇಗಿ, ಸಮಾಜ ಕೋ ಅಚ್ಛಾ ಬನಾಯೇಗಿ ಔರ್ ಫಿರ್ ರಾಷ್ಟ್ರ ಕೋ. ತೋ ಇಸ್ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಧುರಿ ಜೋ ಹೈ ಪರಿವಾರ ಸೇ ಲೇಕೆ ರಾಷ್ಟ್ರ ತಕ್ ಮಹಿಳಾ ಕೆ ಊಪರ್ ಬಹುತ್ ಕುಛ್ ಡಿಪೆಂಡ್ ಕರ್ತಾ. ಭಲೇ ಹಿ ಆಜ್ ಸೇ ಕುಛ್ ಸಾಲ ಪಹಲೆ ತಕ್ ಮಹಿಳಾಯೇ ಬಹುತ್ ಘರ್ ಸೇ ಬಾಹರ್ ನಹೀ ನಿಕಲ್ತಿ ಥಿ, ಲೇಕಿನ್ ಘರ್ ಮೇ ರಹತೆ ಹುಯೇ ಭಿ ಜೋ ಉನ್ಕಿ ಅರ್ಥವ್ಯವಸ್ಥಾ ಹೈ, ಜೋ ಉನ್ಕಾ ಮನಿ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಹೈ, ಜೋ ಉನ್ಕಾ ರಿಲೇಷನ್ಶಿಪ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಹೈ. ಪುರುಷೋ ಕೋ ತೋ ಶಾಯದ್ ಬಹುತ್ ಚೀಜೇ ಘರ್ ಕಿ ಪತಾ ಭಿ ನಹೀ ಹೋತಿ, ಜಿತ್ನಾ ವೋ ಖುದ್ ಸಬ್ ಮ್ಯಾನೇಜ್ ಕರ್ ಲೇತಿ ಹೈ. ಆಪ್ನೆ ದೇಖಾ ಹೋಗಾ ಕಿ ಕೋವಿಡ್ ಮೇ ಪೂರಿ ದುನಿಯಾ ಕಿ ಇಕಾನಮಿ ಧ್ವಸ್ತ ಹುಯಿ, ಲೇಕಿನ್ ಭಾರತೀಯ ಮಹಿಳಾಓ ಕೋ ಜಿಸ್ ತರಹ ಕಿ ಟ್ರೇನಿಂಗ್ ಹೈ ಪೈಸೆ ಕೋ ಜೋಡನೆ ಕಿ ಔರ್ ಆತ್ಮನಿರ್ಭರತಾ ಕಾ ಜೋ ಉನ್ಕಾ ಮೂಲ ಮಂತ್ರ ಹೈ, ತೋ ಉಸ್ಕೆ ಕಾರಣ ಹಮಾರಿ ಅರ್ಥವ್ಯವಸ್ಥಾ ಬಹುತ್ ಅಚ್ಛಿ ರಹಿ, ಕ್ಯೋಂಕಿ ಸೇವಿಂಗ್ ಕಿ ಬಹುತ್ ಆದತ್ ಹೈ ಹಮಾರಿ ಮಹಿಳಾಓ ಕೋ. ತೋ ಮೋದಿ ಜಿ ನೇ ಜೋ ಯೇ ಸೋಚಾ, ತೋ ಉಸ್ಮೇ ದೇಖೆ ದೋ ತೀನ್ ಚೀಜೆ ತೋ ಮೇ ಕಹೂಂಗಿ ಕಿ ಜೋ ಸಬ್ಸೆ ಅಚ್ಛಿ ರಹಿ. ಏಕ್ ಹೈ ಉಜ್ವಲಾ ಯೋಜನಾ ಔರ್ ಏಕ್ ಹೈ ಹರ್ ಘರ್ ನಲ್ ಹರ್ ಘರ್ ಜಲ್. ತೋ ಯೇ ಜೋ ದೋ ಚೀಜೆ ಸುಲಭ ಹುಯಿ ಹೈ ಮಹಿಳಾಓ ಕೋ, ಉಸ್ಸೆ ಉನ್ಕಿ जो फिजिकल लेबर है वो कम हुई है, उनकी एफिशिएंसी इंप्रूव हुई है. आपको लकड़ियां बिनने जंगल में नहीं जाना और धुएं में काम नहीं करना. उज्ज्वला योजना के अंतर्गत आपको सब्सिडाइज सिलेंडर मिल रहा है, तो आप सोचिए उसकी कितनी मेहनत कम हुई. खाना अच्छा बनेगा, वो भी खुद भी रिलैक्स रहेगी. दूसरा है, अगर हम देखें कि हमारे भारत में बहुत सी ऐसी जगहें थी जहां पे महिलाओं की आधे से ज्यादा एनर्जी पानी लाने में भी लगती थी
4: जी.
3: तो ये जल मंत्रालय ने जो काम किया है, हर घर नल जो पहुंचाया है, हर घर जल पहुंचाया है, उसका भी बहुत लाभ हुआ है. फिर आपने इनको कहा है कि जरूरी नहीं कि आप 10 से 5 की जॉब करने जाओ. अगर आपके घर के आसपास या अपने घर में बैठे आप क्रोशिया भी बुनते हैं, आप स्वेटर भी बुनते हैं, आपको सिलाई भी आती है, या आपके आसपास जैसे कि मखाना की खेती में आपने देखा होगा, मशरूम खेती, बहुत सी ऐसी महिलाएं हैं जो लखपति दीदी बनी है उन्हीं चीजों से. जरूरी नहीं कि आपके पास बीए एमए की डिग्री हो, ऐसा भी नहीं है. तो जो इस तरह की योजनाएं हैं, सेल्फ हेल्प ग्रुप जो बनाए जिसमें लगभग 91 लाख सेल्फ हेल्प ग्रुप है और 10 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बन गई हैं, तो इस तरह की जो योजना है और दूसरा मुद्रा योजना जो है कि अगर अपने घर में मुझे कोई काम शुरू करना है, मुझे लगा कि मुझे एक सिलाई स्कूल खोलना है, मुझे लगा कि मुझे क्रोशिया सेंटर बनाना है अपने घर में, मुझे लगा कि मेरे पास जो स्किल है जो मुझे किसी स्कूल से नहीं अपनी फैमिली से ट्रेडिशनल मिली है, अगर मैं उसी को आगे विकसित कर, कौशल हुनर जो कि परंपरागत हमारे यहाँ आपने देखा कि कोई साड़ी बनाता है तो कोई लकड़ी का सामान बनाता है, तरह तरह की चीजें हैं, मतलब गिनाना मुश्किल है क्योंकि भारत में इतनी विविधता है। अब कुछ तो महिलाएं जैसे हल्दी उगा रही है, कोई मशरूम उगा रहे हैं, तो उनको जो लोन मिल रहा है सस्ती किश्तों पर, मतलब कि उनको बहुत ज्यादा भागदौड़ नहीं करनी, और मुद्रा लोन जो मिल रहा है इससे भी उनका जो लाइफ है वो बहुत आसान हुई है। दूसरा है शिक्षा को लेकर भी बहुत काम हुए हैं, केजी टू पीजी जो है कि आप केजी से लेकर पीजी तक बच्चियां जो है वो पढ़ेंगी। और फिर ये है कि सुरक्षा का वातावरण, आप देखेंगे कि कई राज्यों में तो ऐसा था कि 6 बजे के बाद लड़कियां घर से नहीं निकलती। उत्तर प्रदेश का मैं आपको एक उदाहरण दूं जैसे कि, तो अब देखिए वहां बेखौफ लड़कियां रात को 2-2.5 बजे तक भी आराम से घूम सकती हैं क्योंकि सुरक्षा इतनी ज्यादा। जब तक माँ और बेटी को नहीं लगेगा कि वो सुरक्षित है तो बेटी बाहर काम करने उसको कोई जाने नहीं देगा।
4: बहुत इंपॉर्टेंट ये सशक्तिकरण का,
3: ये बहुत सुरक्षा की भावना, वो जो इस सरकार ने सुरक्षा की भावना दी, महिला थाने खोले, महिला हेल्पलाइन खोली कि आप तुरंत फोन कीजिए आपको मदद मिलेगी। और एक और देखिए कि महिलाओं को मैटरनिटी लीव में डबल किया है, 3 महीने से 6 महीने किया, ये भी एक बहुत बड़ा सशक्तिकरण है महिला का।
4: बिल्कुल,
3: मातृत्व सुरक्षा योजना है, शिशु योजना है, इन सब योजनाओं ने महिलाओं के जीवन को आसान किया है, सुविधा दी है। मैं बात कर रही हूँ उन महिलाओं की जो की अभी तक बहुत बाहर निकल के काम नहीं करते, अब हम बात करते हैं उन महिलाओं की जो पढ़ लिख के आगे, जैसे कि आपने सैनिक स्कूल लड़कियों के लिए खोल दिया गया, जैसे कि एनडीए खोल दिया गया लड़कियों के लिए, लड़कियां फाइटर पायलट हैं, तो ये जो इस तरह की चीजें भी आई है ना उससे पूरे देश में बाकी लड़कियों को भी एक प्रेरणा मिली। 26 जनवरी परेड का आपने जो स्वरूप बदलते हुए देखा होगा, आप देखिए कैसे स्वरूप बदला है। पहले आप देखिए किसी भी कंटिजेंट में लेडी नहीं लीड करती,
4: एकदम गर्व से सर ऊंचा हो जाता
3: है। अब आप देखिए अब 26 जनवरी परेड का रूप बदल गया है, तो मुझे लगता है बहुत सारे, और इसका सबका कारण मैं एक समझती हूँ क्योंकि इस सरकार का जो है अंत्योदय, जनसंघ के संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय जी, शुरू से ही भाजपा का ये मूल नियम रहा है अंत्योदय, अंत से उदय करना है, तो ये बहुत सी योजनाएं जो है जो सबसे वंचित वर्ग है वहां से शुरू होती हैं, और जैसे कि जो अफोर्ड कर सकते हैं एलपीजी तो उनको अब आप देखिए सबका हटा दिया, हमने भी सरेंडर किया और वो उन वर्गों तक पहुंचा जिनको उसकी आवश्यकता थी।
4: सो बिल्कुल टारगेटेड जो है फोकस्ड इम्प्लीमेंटेशन भी हुई है रिफॉर्म्स की। नीलू जी, अगर हम एक बहुत बड़ी जो शक्ति मानी जाती है भारत की कि भारत एक युवा देश है, यहाँ पे डेमोग्राफिक डिविडेंड है, तो जिस तरह से जो युवा पीढ़ी है उस पर जो ध्यान दिया है सरकार ने और जिस तरह से उनका सशक्तिकरण हुआ है, आप किन पहलों को इन 12 वर्षों में सबसे महत्वपूर्ण मानते हैं? अगर आप टॉप 2-3 हमें बताएं कि कौन सी आपको पॉलिसी डिसीजन जो है वो सबसे आपको लगता है कि परिवर्तनकारी सिद्ध हुए हैं या हो सकते हैं।
5: देखिए सबसे बड़ी बात है युवाओं के लिए कि युवाओं में अपनी ऊर्जा बहुत होती है, शक्ति उनकी अपनी बहुत है
4: जी।
5: उस ऊर्जा को अवसर देने की जरूरत है, उसके लिए बहुत कुछ करने की जरूरत नहीं है आपको
4: जी।
5: ये पहली बात है, सबसे महत्वपूर्ण बात है। और समस्या ये थी कि युवाओं को अवसर नहीं मिलता था, और वो जीवन के हर फील्ड में, चाहे वो अर्थव्यवस्था के किसी भी फील्ड में चले जाएं, शिक्षा में चले जाएं, खेल में चले जाएं, हर फील्ड में वो काम कर सकते हैं, उनकी एनर्जी है और सबके अपने अपनी खासियत है, तो जो उनकी रुचि है जो वो कर सकते हैं उसमें अवसर कैसे दिए जाएं, तो मैं ये कह सकता हूं कि युवाओं के लिए अवसर की ऐसी अनंत संभावनाओं के दरवाजे खुल गए हैं कि हर युवा जो है वो अपने अपने कौशल के विकास में, अपने अपने क्षेत्र में जिसमें करना चाहता है वो कर रहा है। और इसलिए आप देखें, खेल हो, शिक्षा हो, चाहे वो स्वरोजगार हो, चाहे वो साइंटिफिक चीजें डेवलपमेंट हो, नई टेक्नोलॉजी हो, जो अत्याधुनिक टेक्नोलॉजी है, आईटी से रिलेटेड है, आप युवाओं को देखेंगे पूरी दुनिया में छा रहे हैं भारत के युवा। इसमें 2-3 चीजें महत्वपूर्ण है जो देखने की बात है कि जैसे युवाओं के लिए अवसर की जब मैं बात करता हूं, तो पहले मेडिकल की सीटें जो थी, अगर एमबीबीएस के देख लें तो 55-56 हजार की होती थी, 140